संतन रचे अचर्य रूप संतन रचे नानक नामे रंग अचर्य रूप संतन रचे नानक नामे रंग श्री चौकी चौकी चौकी पाव फुटी मगन बहुत तरह।